0: 91.2 FM. Hello Banaras,
1: पक्का बनारसी, पक्का बनारसी.
2: The best gift for Papa, Mummy. Sarigama Karwa.